0: ഉന്നയൻ. കാലാവസ്ഥാ അറിയിപ്പ്. തിരുവനന്തപുരത്തും പരിസരപ്രദേശങ്ങളിലും ആകാശം പൊതുവെ മേഘാവൃതമായിരിക്കും. ഒന്നോ രണ്ടോ തവണ മഴയോ ഇടിയോടുകൂടിയുള്ള മഴയോ ഉണ്ടാകാൻ സാധ്യത. കാലാവസ്ഥാ അറിയിപ്പ് സമാപിക്കുന്നു. സമയം 11 മണി കഴിഞ്ഞ് 4 മിനിറ്റും 25 സെക്കൻഡും. ഇനി നാളെ രാവിലെ 5:48 വരെ തുടർന്ന് കേൾക്കാം വിവിധ് ഭാരതി റിലേ ചെയ്യുന്ന പരിപാടികൾ.
1: मुबारकबाद मैं इसके लिए इन सबको देती हूँ, क्योंकि हिंदी जो है वो केवल भाषा नहीं है, वो संस्कृति है, वो हमारा गौरव है, सम्मान है. और आप सभी जानते हैं कि संपर्क भाषा के रूप में वो प्रेम का एक सेतु है, जो कि हम सब की भावनाओं को, हमारे शब्दों को एक साथ बांधता है और पूरे भारत को एक साथ जोड़ता है वह सेतु. तो हिंदी को हम सब अपने व्यवहार में लाएं, और जो कि जैसा मैं देख रही हूं आज उसी उपलक्ष में यह आयोजन है, हिंदी को समर्पित है. तो मैं आप सभी को भी मुबारकबाद देती हूं हिंदी दिवस और हिंदी पखवाड़े की. और दो माहिया मैं समर्पित करना चाहूंगी, सबसे पहले माँ हिंदी को. माँ